0: बात नानक जाओ हो नानक जाओ हो
1: बोले सोनाल करके बुलावो गुरु गोविंद सिंह जी दे मनु पावे बोले सोनाल चुकावे ने लौटावे तथा श्री गुरु गोविंद सिंह दे मनु पावे बोले सोनाल चुकार चावे ने हलो चावे तथा जी गुरु गोविंद सिंह दे मनु पावे खुशियां दे चुकार चावे ने हलो चावे गुरु गोविंद सिंह दे मनु पावे
2: खुशियां दे चुकार चावे ने हलो चावे तथा श्री गुरु हर गोविंद सिंह दे मनु पावे
3: बोले सोनहार
1: बोले सोनहार बोले सोनहार
2: खुशियां दे जगारे जगा भी नहीं आलो जावे शीत सिंगा दे मनु पावे
1: ਕਰਨ ਹਲੋ ਜਾਵੇ ਧੰਨ ਧੰਨ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ ਦਾ ਨੂੰ ਫਤਿਹ ਪਾਵੇ
2: ਕਰਾਗ ਜਾਵੇ ਨੇ ਹਲੋ ਜਾਵੇ ਧੰਨ ਧੰਨ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਜੀ ਦਾ ਮਨ ਨੂੰ ਪਾਵੇ
1: ਬੋਲੇ ਸੋਨੇ ਹਾਲ
2: ਬੋਲੇ
0: ਦੇਗ ਤੇਗ ਪੰਥ ਕੀ ਰਾਜ ਕਰੇਗਾ ਝੂਲ ਤੇ ਨਿਸ਼ਾਨ ਰਹੇ ਝੂਲ ਤੇ ਨਿਸ਼ਾਨ ਰਹੇ ਲਾਗ ਤੇ ਦੀਵਾਨ ਰਹੇ ਲਾਗ ਤੇ ਦੀਵਾਨ ਰਹੇ बोलो सो निहाल वाहे गुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतेह।

फतेह। एक ओंकार सतगुर प्रसाद श्री वाहिगुरु जी की फतेह। जाप श्री मुख वाक पातशाही दसवीं छपै छंद त्वै प्रसाद। चक्र चिहन अरबरन जात अरपात नहिन जीह। रूप रंग अर रीख पीख कू कह ना सकत कीह। अचल मूर्तन पौ प्रकाश अमितोज कहिजै। कूट इंद्र इंद्राण साहि साहाण गुणिजै। त्रिपवन महीप सुर नर असुर नेत नेत बण तृण कहत। त्वै सर्वनाम कथै कवन कर्म नाम भरणत सुमत। भुजंग प्रयात छंद नमस्तंगा काले नमस्तंग कृपाले नमस्तंगा रूपे नमस्तंगा नूपे नमस्तंगा भेखे नमस्तंगा लेखे नमस्तंगा काये नमस्तंगा जाय नमस्तंगा गंजे नमस्तंगा पंजे नमस्तंगा नामे नमस्तंगा ठामे नमस्तंगा कर्मंग नमस्तंगा धर्मंग नमस्तंगा नामंग नमस्तंगा धामंग नमस्तंगा जीते नमस्तंगा पीते नमस्तंगा बाहे नमस्तंगा ढाहे नमस्तंगा नीले नमस्तंगा नादे नमस्तंगा छेदे नमस्तंगा गादे नमस्तंगा गंजे नमस्तंगा पंजे नमस्तंगो दारे नमस्तंगा पारे नमस्तंग सोएकै नमस्तंगा नेकै नमस्तंगा भूते नमस्तंगा जूपे नमस्तंग नरकर्मे नमस्तंग नरपरमे नमस्तंग नरदेसे नमस्तंग नरपेसे नमस्तंग नरनामे नमस्तंग नरकामे नमस्तंग नरताते नमस्तंग नरकाते नमस्तंग नरतूते नमस्तंगा भूते नमस्तंगा लोके नमस्तंगा सोके नमस्तंग नरतापे नमस्तंगा थापे नमस्तंग तरमाने नमस्तंग निदाने नमस्तंगा गाहे नमस्तंगा बाहे नमस्तंग त्रभर्गे नमस्तंगा सर्गे नमस्तंग प्रभुगे नमस्तंग सोजोगे नमस्तंगा रंगे नमस्तंगा पंगे नमस्तंगा गम्मे नमस्तस्तरम्मे नमस्तंग जलासरे नमस्तंग निरासरे नमस्तंगा जाते नमस्तंगा पाते नमस्तंगा मजबे नमस्तस्त अजबे अदेसंगा देसे नमस्तंगा पिसे नमस्तंग नरतामे नमस्तंग नरबामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्त देवै नमस्तंगा पिवै नमस्तंगा जनमे नमस्तंग सोबनमे नमो सर्वगौने नमो सर्वपौने नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो काल काले नमस्तस्त दयाले नमस्तंगा वरने नमस्तंगा मरने नमस्तंग जरारंग नमस्तंग किरतारंग नमो सर्वतंदे नमोस्त अवंदे नमस्तंग नरसाके नमस्तंग नरभाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे नमस्तंग अनंते नमस्तंग महंते नमस्तस्तरागे नमस्तंग सुहागे नमो सर्वसुखंग नमो सर्वपोखंग नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्वदया